सचे तेरे खंड सचे ब्रह्मंड सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर्व विचार सचा तेरा अमर सचा दीपान सचा तेरा हुक्म सचा प्रमाण सचा तेरा कर्म सचा निशान सचे तुदा खिल करोड़ सचे सप्तान सचे सब जोर सची तेरी सिफत सची सालाहा सची तेरी कुदरत सचे पातशाह नानक सत्यायन सच जो मर जमै सुकच निकच महला पहला।

मनसा कर सिमरंत तुझे नर, काम क्रोध मिट्यो जो तनंग, बाचा कर सिमरंत तुझे तिन, दुख दरिद्र मिट्यो जोख नंग, कर्म कर तो दर्श परस पारस सर, बल पट जस